तू नेचल करता सोई तुद आपे भावै सोई वरतै जी तू आपे करै सोई तुद आपे श्रेष्ठ सब

ते कलंकं बिना निकलंकी स्वरूपे नमो राराधीश्वरं परम रूपे नमो जो जुगेश्वरं परम सिद्धे नमो राराधीश्वरं परम वृद्धे नमो शस्त्रवाणी नमो